विसरै मर जाऊं, आखण औखा साचा नाउ। साचे नाम की लागै भूख, उत भूखा ए खाए चली है मूख।

0: ਭਾਈ ਪੰਜਾਬ ਰੇਡੀਓ ਤੇ ਚੱਲ ਰਿਹਾ, ਬੜੀ ਦੂਰ ਦੂਰ ਤੱਕ ਸੰਗਤਾਂ ਸੁਣ ਰਹੀਆਂ ਨੇ, ਉਦਮ ਕੀਤਾ ਸੰਗਤਾਂ ਨੇ, ਪ੍ਰਬੰਧਕਾਂ ਨੇ। ਆਹ ਜਿਹੜਾ ਸ਼ਬਦ ਹੈ ਇਹ ਜਿੱਥੇ ਤੱਕ ਮੇਰੇ ਸਤਿਕਾਰ ਯੋਗ, ਪੂਜਨੀਕ, ਮਾਣ ਆਦਰ ਯੋਗ ਗ੍ਰੰਥੀ ਸਿੰਘ ਪਾਠੀ ਸਿੰਘ, ਬਹੁਤ ਸਤਿਕਾਰ ਕਰਿਆ ਕਰੋ। ਇੱਥੇ ਦੇ ਜਿਹੜੇ ਝੂਠੀਆਂ ਸਰਕਾਰਾਂ ਦੇ ਵਜ਼ੀਰ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਤੁਸੀਂ ਹਾਰ ਪਾਉਂਦੇ ਹੋ, ਭਾਂਡੇ ਮਾਂਜਣ ਨੂੰ ਤਿਆਰ ਹੋ, ਘਰ ਆ ਕੇ ਇੱਕ ਚਾਹ ਪਿਲਾਉਣ ਵਾਸਤੇ ਹੀ ਤੁਸੀਂ ਝੂਠੇ ਵਜ਼ੀਰਾਂ ਨੂੰ 10-10 ਹਜ਼ਾਰ ਪਾਉਂਡ ਖਰਚ ਦਿੰਦੇ ਹੋ। ਪਰ ਖਿਆਲ ਕਰਿਆ ਕਰੋ ਸਿੱਖੋ, ਜੋ ਸੱਚੀ ਸਰਕਾਰ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੇ ਵਜ਼ੀਰ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦਾ ਵੀ ਸਤਿਕਾਰ ਕਰੇ। ਗੁਰੂ ਕੇ ਗ੍ਰੰਥੀ ਸਿੰਘ, ਗੁਰੂ ਕੇ ਵਜ਼ੀਰ ਨੇ, ਵਜ਼ੀਰੀ ਬਖਸ਼ੀ ਹੈ, ਸੱਚੀ ਸਰਕਾਰ ਹੈ, ਸਰਕਾਰ ਦੇ ਵਜ਼ੀਰ ਹੋਣੇ ਹੈ ਤੇ ਵਜ਼ੀਰ ਹੀ ਕੰਮ ਚਲਾਉਂਦੇ ਹੋਣੇ ਸਰਕਾਰਾਂ ਦਾ, ਵਜ਼ੀਰ ਹੀ ਸਭ ਕੁਝ ਸਾਂਭਦੇ ਨੇ। ਬਹੁਤ ਉੱਚੀ ਪਦਵੀ ਹੈ, ਇਹਨਾਂ ਦੇ ਚਰਨਾਂ ਦੀ ਧੂੜ ਦਰਸ਼ਨ ਦਦਾਰ ਮੇਲੇ। ਸਾਰੇ ਪਾਠੀ ਜਿੱਥੇ ਤੱਕ ਮੇਰੇ ਸਤਿਕਾਰਯੋਗ ਵੀਰ ਬਜ਼ੁਰਗ ਸੁਣਦੇ ਹੋਣ, ਇਹ ਉਹਨਾਂ ਦੇ ਨਿੱਤ ਦੀ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲੀ ਬਾਣੀ ਹੈ। ਜਦੋਂ ਹੁਕਮਨਾਮਾ ਲੈਂਦੇ ਹਾਂ ਨਾ, ਇਹੀ ਸ਼ਬਦ ਪੜਿਆ ਜਾਂਦਾ। ਪਰ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਭੇਦ ਹੈ, ਸੋ ਕੋ ਪਾਠ ਨਹੀਂ ਕਰਨਾ, ਸੋ ਜੁਦਾ ਕਹੋ ਜੁਦਾ, ਸੋ ਕਹੋ ਤੇ ਇੱਕ ਹੋਰ ਆੜਾ ਅਸੀਂ ਆਪਣੇ ਕੋਲੋਂ ਲਾ ਜਾਂਦੇ ਹਾਂ, ਅਟਲ। ਸੋ ਕਹੋ ਟਲ ਨਾ ਭਾਈ, ਸੋ ਕਹੋ ਟਲ, ਟਲ ਭੱਟ ਦਾ ਨਾਂ ਹੈ। ਸੋ ਜੁਦਾ ਸ਼ਬਦ ਹੈ, ਕਹੋ ਜੁਦਾ ਸ਼ਬਦ ਹੈ, ਟਲ ਜੁਦਾ ਸ਼ਬਦ ਹੈ। ਜਿੰਨੇ ਸ਼ਬਦ ਵਿਸ਼ਰਾਮ ਦੇ ਕੇ ਬੋਲਣੇ ਹੈ, ਸੋ ਕਹੋ ਟਲ ਆੜਤ ਇੱਥੇ ਹੈ ਹੀ ਨਹੀਂ, ਤੇ ਸੋ ਕਹੋ ਕੋਈ ਸ਼ਬਦ ਨਹੀਂ ਹੈ ਗੁਰਸੀ ਫਿਰ। ਸੋ ਕਹੋ ਟਲ, ਟਲ ਭੱਟ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਆਪਣੇ ਨਾਦਿਆਂ ਨੂੰ। 16 ਬੈਠੇ ਨੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਸਾਥੀ, ਆ ਜਿਹੜੇ ਬਚਨ, ਜਿਹੜੀ ਉਪਮਾ, ਜਿਸ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਦੀ ਉਪਮਾ ਮੈਂ ਸੁਣਾਈ ਹੈ, ਵਰਣ ਕੀਤੀ ਹੈ, ਸੋ ਕਹੋ ਟਲ ਗੁਰ ਸੇਵੀ ਹੈ। ਐ ਸਾਧ ਸੰਗਤ, ਐ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਲੋਕੋ, ਐ ਮੇਰੇ ਸਾਥੀਓ, ਐਸੇ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਇਹ ਨਿਸ, ਇਹ ਨਾਮ ਹੈ ਭਾਈ ਦਿਨ ਦਾ ਤੇ ਨਿਸ ਨਾਮ ਹੈ ਭਾਈ ਰਾਤ ਦਾ। ਜਿੱਥੇ ਇਹ ਨਿਸ ਪਾਠ ਆਵੇ ਨਾ, ਉਹਦਾ ਅਰਥ ਹੈ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਦਿਨ ਤੇ ਰਾਤ, ਇਹ ਨਿਸ। ਤੇ ਇੱਕ ਗੱਲ ਇੱਥੇ ਹੋਰ ਬਚਨ ਆਖਿਆ, ਉਹਦਾ ਵੀ ਗੂੜ ਭਾਵ ਹੈ, ਸਹਿਜ ਸੁਭਾਅ। ਸਹਿਜ ਸੁਭਾਅ ਕੀ ਹੁੰਦਾ? ਬਹੁਤ ਕਿਰਪਾ ਕੀਤੀ ਹੈ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਸਾਡੇ ਉੱਤੇ, ਜਿਹੜੀਆਂ ਔਖੀਆਂ ਭਗਤੀਆਂ ਸੀ, ਕਠਿਨ ਭਗਤੀਆਂ ਸੀ, ਉੱਠੇ ਲਟਕਣਾ, ਧੂਣੇ ਤਾਪਣੇ, ਭੁੱਖੇ ਰਹਿਣਾ, ਨੰਗੇ ਰਹਿਣਾ, ਜੁੱਤੀ ਨਹੀਂ ਪਾਉਣੀ, ਪ੍ਰਸ਼ਾਦਾ ਥਾਲੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਛਕਣਾ। ਦੇਖ ਲਓ, ਪੜ੍ਹ ਲਓ ਸੋਰਠ ਦੀ ਅਸ਼ਟਪਦੀ, ਪਾਠ ਪੜਿਓ, ਅਰਬੇਦ ਵਿਚਾਰਿਓ, ਨਿਬਲ ਭੇਂਗਮ ਸਾਧੇ, ਸੋਰਠ ਪੜ੍ਹੋ। ਕਈ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵੇਦਾਂ ਦਾ ਪਾਠ ਕਰਦੇ ਹੀ, ਅਰਥ ਕਰਦੇ ਹੀ ਮਰ ਗਏ। ਪਾਠ ਪੜਿਓ, ਅਰਬੇਦ ਵਿਚਾਰਿਓ। ਭਾਈ ਆਪਾਂ ਕਿੱਥੇ ਵੇਦ ਪੜ੍ਹਦੇ, ਤੁਹਾਨੂੰ ਤਾਂ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਪੜ੍ਹਨ ਦਾ ਟਾਈਮ ਨਹੀਂ। ਅੱਜ ਫਿਰ ਆਖੋ ਸਤਨਾਮ, ਸਤਿਗੁਰਾਂ ਨੇ ਕਿਰਪਾ ਕਰ ਦਿੱਤੀ। ਪਾਠ ਪੜਿਓ, ਪਹਿਲਾਂ ਵੇਦਾਂ ਨੂੰ ਪੜ੍ਹਨਾ, ਫਿਰ ਉਹਨਾਂ ਦੇ ਅਰਥ ਸਿੱਖਣੇ, ਅਰ ਵੇਦ ਵਿਚਾਰਿਓ। ਨਿਬਲ ਭਿਅੰਗਮ, ਬੜਾ ਸਖਾਲਾ ਜਿਹਾ ਸ਼ਬਦ ਹੈ, ਔਖਾ ਕਰਨਾ, ਯੋਗ ਅਭਿਆਸ ਹੈ। ਨਿਬਲ ਭਿਅੰਗਮ, ਨਿਬਲੀ ਕਰਮ ਪਤਾ ਕੀ ਹੁੰਦਾ ਯੋਗੀਆਂ ਦਾ? 9 ਗਜ ਮਲਮਲ ਦੀ ਧੋਤੀ। ਨੋਟ ਕਰ ਲਿਓ, ਬਹੁਤ ਵਾਰ ਪਾਠ ਨਿਬਲੀ ਤੁਸੀਂ ਪੜਿਆ ਹੋਣਾ। ਨਿਬਲੀ ਕਰਮ, ਗੁਰਸਿੱਖ ਪਿਆਰੇ ਹੋ, ਨਿਬਲੀ ਕਰਮ, ਨਿਬਲ ਭਿਅੰਗਮ, ਬਹੁਤ ਕਠਿਨ। ਕੀ ਕਠਿਨ ਹੈ? ਯੋਗੀ ਕੀ ਕਰਦੇ ਨੇ, 9 ਗਜ ਮਲਮਲ ਹੁੰਦੀ ਸੀ ਨਾ ਮਲਮਲ, ਆਪਣੇ ਬਹੁਤ ਬਰੀਕ ਅੱਗੇ ਪੱਗਾਂ ਬੰਨਣ ਦੀ, 9 ਗਜ ਮਲਮਲ ਲੈਣੀ ਮਿਣ ਕੇ ਤੇ ਉਹਨੂੰ ਆਪਣੇ ਮੁਖ ਰਾਹੀਂ ਪੇਟ ਵਿੱਚ ਲੈ ਜਾਣਾ, ਮੁਖ ਤੇ ਹੀ ਲਿਜਾਈ ਜਾਣੀ ਤੇ ਸਵਾਸਾਂ ਦੇ ਨਾਲ ਨਾੜੀਆਂ ਨੂੰ ਹਿਲਾਉਣਾ, ਤੇ ਸਾਰੀਆਂ ਨਾੜੀਆਂ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਉਹ ਮਲਮਲ ਲਪੇਟ ਕੇ ਨਾੜੀਆਂ ਨੂੰ ਸਾਫ਼ ਕਰਨਾ, ਫਿਰ ਉਸ ਨੂੰ ਵਾਸ਼ਰੂਮ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ਰਾਹੀਂ ਬਾਹਰ ਕੱਢਣਾ। ਇਹ ਹੈ ਨਿਓਲੀ ਕਰਮ, ਕਹਿਣਾ ਹੀ ਸਿਖਾਲਾ ਹੈ। 9 ਗਜ ਮਲਮਲ ਦੀ ਧੋਤੀ ਨਾਲ ਆਪਣੀਆਂ ਅੰਦਰਲੀਆਂ ਨਾੜਾਂ ਸਾਫ਼ ਕਰਕੇ ਮੈਲ ਕੱਢਣੀ, ਮਹਿਲ ਨਾ ਲੱਗੀ ਰਹਿ ਜਾਵੇ। ਇਹ ਕਰਮ ਕਿਤੇ ਸਿਖਾਲਾ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੈ? ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਕਹਿੰਦੇ ਇਹ ਵੀ ਕਰ ਲੈ, ਪਾਠ ਪੜਿਓ, ਅਰ ਵੇਦ ਵਿਚਾਰਿਓ, ਨਿਬਲ ਭਿਅੰਗਮ ਸਾਧੇ। ਇੰਨਾ ਕੁਝ ਵੀ ਕਰ ਲਈ पंच जना से संग न छुटके हो आ जेड़े गुरु अंगद देव जी की दृष्टि करन तो ही पंच जन जेड़े पांच उपर सुने ना तुसी गुरु अंगद देव जी की दृष्टि तो ही ना सुनते ने ए काम करन तो भी उना दा संग ना हटिया वेद पढ़े कथा कीती न्योली कर्म जोग आसन कीते पंच जना से संग न छुटके हो आदक ज्यों ज्यों कर्म करेगा ज्यों ज्यों वेद पढ़ेगा ज्यों कथा करेगा ज्यों ज्यों कीर्तन करेगा ज्यों ज्यों अर्थ करेगा आदक अहम बुद्ध बाधे जेड़ी तेरी बुद्धि है ओदे विच होमे बज जाने के मैं हुण कथा वाच के मैं हुण वेद पढ़दे मैं हुण न्योली कर्म करदे जेड़ी चीज घटाउणी सी ओ वध गई होमे प्यारे इन विद मिलन ना जाई ये जेड़िया पुरानिया विधियां सी योग कर्म सिद्ध कर्म आदि पुठे लटकना सतगुर कहने नहीं मिल होना मैं किए कर्म अनेक जिन्हें भी ऐसे कर्म करेगा ओदे विच मैं आ जानी है मैं कर दे सिख पुछन लगे महाराज करिए की हार परे ओ स्वामी कह द्वारे दीजे बुद्ध विवेक निर्मल बुद्धि बख्श दे फिर अगे पढ़ लो मौन पयो कर पाती रहे हो बोल नहीं चढ़ता ऐसे भी कई फिर दे मातर लाना कहते बाबा जी मोनी है कहते छे बार परौठे खाता अजे मोनी है अज के अकुल कोई चेला माड़ा जा हिल पवे तो कूड़िया है बटद भी खा दू कच्चे कहना मैं मोनी है वेख मोन प्यो कर पाती बोलना ही बंद कर दता अजीबा दत्ती है जो तेन बोलना बंद करना हों तेन गूंगा ही ना बना आंदा रहा मोन प्यो कर पाती दार से भांडिया रोटी खानी छड़ देनी कर पाती अपने हथा ते प्रशादा छकना कहने भांडे च नहीं छकना उन्हू कहने करपाती मोन प्यो करपाती रहो नगन फिरे हो कपड़े पाने कहना कपड़े नहीं पाने महाराज ने सीधे हाथ लिया उन्होंने नगन फिरत जाओ पाइए जोग बनका मिर्ग मुक्त सब होग किन्ने जानवर फिरदे हैं कदे झग्गा सलवार पाउंदे नहीं तां मुक्ति होगी अज के अकुल सतनाम किते मिर्गा ने कपड़े पहने किते कुत्ते ने कपड़े पहने सब फिरदे ने नगन फिरत जाओ पाइए जोग बनका मिर्ग मुक्त फिर तो सारे जानवर मुक्ते हो गए ये कदे सवाऊंदे ही नहीं कपड़ा बेचारे महाराज कहने मोन पयो कर पाती रहो नगन फिरो बनमाही तट तीरथ सब धरती भरम्यो चक दता साहब मेरे सतगुरा ने ठाठ तीर्थ छड़ दते सब धरती ओए ठाठ तीर्था की गल ना करी इस धरती ते जिन्ने भी तीर्थ है उन्ने ही ना ली तट तीरथ सब धरती भरम्यो मिलूगा की दुबदा चुटके नाही दुबदा नहीं हटनी चिंता नहीं हटनी फिक्र चिंता नहीं हटना गुरसिख प्यारे हो गहा दुबदा छुटके नाही फिर गुरसिख प्यारे हो महाराज राजियां दी गल बादशाह भी भरजी राजलीला राजन की रचना करिया हुक्म अपारा सेज सोनी चंदन चोआ ते नरक घोर का दो देखो कैसे बचन बहुत लंबे अष्टपदी है मुख मुख बचन बाबा बुढ़ा साहब जी खड़े हो गए भाई सालो साहब जी खड़े हो गए भाई जेठा साहब जी खड़े हो गए भाई विधि सर साहब जी खड़े हो गए सतगुरु ए ता तू सब कुछ गिनता कोई करन चीज रही नहीं फिर तरेंगे किमें ये सारे जब तब करते तुसी विचे ले ले मोन प्यो कर पाती रे हो नग्न फिरे हो बनमाही धरती सब धरती परमे हो दुबदा छुटके नाही मन कामना तीर जाए बसे हो सिर करवत तरहाए मणिकरण तीर्थ है मन कामना तीर्थ उथे की पखंड कीता सी कहंदे इथे जेड़ा आरे ना अपने आप नू चराऊगा करवत नाम है आरे दा सिर करवत आरा कहंदे जेड़ा आरे नाल जीउंदा चराऊगा सीधा बकुंठ नू जाऊगा बाजी नू जीउंदे नू चीरता सीधा ही चलिया गया अज के आखो सतनाम उहनू तां बैरिया राउणा ही नहीं कोई چیر کے مار تو بکوٹ نو گیا نا گرسکھ جی کیسے برم پائے ہوئے سی پھر کروت تر آئے من کی محل نہ اترے اے ود جے لکھ جتن کر کیسے ٹھوس پرمان پتھر تے لیک مٹ سکتی ہے میرے گرو گرنتھ صاحب دے بچنا نو موڑن والا کون جمے یہ نہیں مٹنے امٹ چھاپ ہے ستگر دے بچنا دی من کامنا تیر جائے بسے سر کروت تر آئے من کی محل نہ اترے بل جے لکھ جتن کرائے کنک کامنی ہے ور گیور بہ ودان داتا کان کا منی کان کامنی پاٹھی سنگھ سنتے ہونے نا کوئی ودوان کانک کامنی کان کا منی کان کامنی دو پاٹ پائی کن کامنی ہیور گیور اپنی استری نو سیونے دے گہنے پا کے دان کرنا کانک کامنی کامنی کہیے استری کان کا منی سیونے ہیرے جواتے منیاں دان کرنی کانک کامنی جانے ہوں بھی تھی ویخیا ہے الہباد ہردوار جائے کدے اتے دان ہونی ہے استری گھر والی ارپ نار سنگار سمیت پڑھو بنی اس دان گج دان سہجا ناری بھوم دان سہجا ناری استری دان آن کپڑے کپڑے پا کے بھنا بیبیاں دے ہار سنگار کرا کے وہ پنڈت نو دان کر دیں ہزار کسی بھلیکھا نہ کہو کہ پنڈت ہزار بیبیاں کتنے رکھ رہا ہوگا اس نے بہت کٹیاں ہو جاتی ہوں گی نہیں نہیں طریقہ ویکو کی پکانڈ دیتے ہیں گھر والی دیتی پنڈت نو سنے کہنے پا کے چار پانچ پنڈت کٹھے ہو کے پھر وہ بولی کرتے ہیں جن بولی ٹوٹ جائے پیسے باہمن نو دیتے اپنی گھر والی چڈا لے ستنا دیکھو دان کنک کامنی آ بانی نو بچارے کرو تین پتا لگے بانی چیز کی ہے کنک کامنی ہے پر گیب تے گسا نہ کوئی میرا ویر کرن والا گسا کرے کما کر دے مینو کر دے پتا کہتے تھن پتا بھی کہتے استری دان کر دے کہ گاہ والے جنم چڑے نہ رہ جیے آخو ست نہ رکھو کی پکنڈ چلایا انہوں لوگ نے پھر سچے پاشا بھگوان میں استری دان کر دا گاہ نو بھی دئی ہوں والی چھتر پھیر دی ہے گاہ والی تیرے پانچے مان چکی ہوں والی تو کہڑا چٹاؤن کی گل کر توں بھائی پتر کلتر گرست کا پاسا ہونا پائیے رام کے داسا گھر والی گھر والے تو خوشی دکھی ہے تو گھر والے سیٹ وہ کی بنتا اپنے گھر میں بھی بیاہ ہوا مینو سب کچھ پتا ہے اپنا تجربہ میں کوئی گلا ہی نہیں کرتا چالی سال ہو گئے مینو کتا کر دے سب کچھ پتا ہے منڈے کڑیاں جو کچھ ہوں کوئی اور دن رب کرے ٹھہر کے روٹی شانتی نہ کھا لی کھڑکا دڑکا ہوں گے اے بچارے اے تو نہیں کہندے بھی سچے پاتشاہ اس کلیش تو مینو مکتی کر نہ گانو جنم لما نہ بیاہ کراما نہ انہاں کلیشاں وچ پاما تو مینو اپنے نہیں نہیں کہندے پھر بیاہ کری میرا جدو اگے میں جما کل کامنی ہیبر گیبر وہ بھی دان دتارا ہسی گھوڑے ہیبر گیبر ہے گئے ہسی گھوڑے اے تاں دنے ہاتھی گھوڑے بھی گاہ نو ہاتھی گھوڑے ملن سانو میں ہوں مقا دینا گل چوراسی پھر گل منگتے سات نام بھی مڑ مڑ کے جمے جائیے مری جائیے ہاتھی گھوڑیا کی ود چکنے پھریے ہو کی کرنے اے منگ ہیبر گیبر کنک کامنی ہیبر گیبر بہ بدان دتارا ان بستر بھوم بہ ارپے نہ ملی ہے ہر دوارا دیکھو کیسے بچن کنا سکھالا تہن طریقہ دے دیتا گرسکھ پیارے کتنے ہاتھی کرو گا ہردیو سنگھ دان کتنے وہ بیٹھا ساڈا سیکٹری وہ کتنے گھوڑے دان کروں گا فکر تو لگیا بھائی مورگیج پوری نہیں ہوں آخو ساتنا اے کام کتنے کر سکتے وہ ہائڈرو کا بل نہیں ساڈا پورا ہوں اتنے خودکشیاں کر کے مر رہے ہیں لون دے مڑتا نہیں ہے گا اسی کتنے کارا دان کر دے اسی کتنے ہاتھی دان کر دے مہاراج کہنے پائی انہوں نے برابر تہن چیز دے دیتی بابا بڈھا صاحب سکھا نے بےنتی کی بچن کا طریقہ تو دسو شری گرو ارجن دیو کہندے کر کیرت ساد سنگت ہے تیر کرم کرم जिन्ने उपर कर्म तुहानु गणाए ने ना दान पुन जप तप संयम ने इन्हां सारिआं दा सिरे दा काम है इको कर लो गुरु दे चरणा विच आके संगत कर लिया करो। अलके आखो सिर कर्मन कह कर्म जिन्हें कर्म हैंगे उन्हां दा श्रेष्ठ सिरे दा कर्म ओ है हर कीरत साध संगत। पर मिलदा किनू है कौ नानक तिस भयो प्राप्त जिस पुरब लिखे कर। हुण देखो टल भगत जी की बचन करदे ने सो कौ टल। टल भगत जी कह रहे ने कि सो कौ टल गुर सेवी है श्री गुरु नानक देव गुरु अंगद देव महाराज। छड़ दो औखियां भगतियां करन कमानू ते सेवना किवें एह निस दिन ते रात। देखो हुण तरीका उपरलियां गल्लां सुन लिया तुसी सहज सुभाए सिमरन कर दे तेनू औखा नहीं होना पुठे नहीं लटकना ढूणे नहीं तापना। ओ नाले हल वाई जा ते नाले वाहिगुरु करी जा। अज के आखो नाले जॉब ते खड़ा कम करी जा नाले सतनाम श्री वाहिगुरु जपी हाथ पाओ कर काम सब चीत निरंजन नाल। साइकिल ते जांदा बस विच बैठा स्कूटर ते जांदा नाले सफर कर ले। सुनियो कन खोल के प्यारे हो सफर कर दे हो ना गड्डिया च कारा च साइकिलां ते स्कूटरां ते गड्डिया च ओ सफर करदा करदा जे तू राम राम वाहिगुरु करे तेरा अगला सफर घट जूगा। अज तेरा खोस 84 लाख दा जूनी दा सफर मुक जूगा ऊठ ते बैठ ते सोभ ते जाग ते एक होर खुल देती मार्ग चलत हरे हर गाइए। जदो रस्ते रस्ते तुरद उदो ही वाहिगुरु कही जा। ऐन इस सहज सुभाए घर बार छड के उठे लचके सेवा नहीं करनी। टल जी कहने की उपदेश दता गुरु अंगद देव जी ने हे टल भगत कैसा उत्तम उपदेश पाई सारिया संगता ऐसे गुरु नु दिन रात सिमरो दिन रात याद करो कम कर दे याद करो बैठे याद करो तुरदे याद करो जे बैठ भी नहीं हुंदा पै पै वाहिगुरु कही जाओ। ऐने सहज सुभाए
1: दर्शन पर सहब गुरु का जन्म मरण दुख जाए।
0: देखो कैसा उत्तम शब्द अपन बख्शे गुरमुख प्यारियो ऐसी वस्ता ऐसे गुरु अंगद दे महाराज जी दे ते एक नू किसे नू गुरु नानक दे दर्शन होए किसे नू गुरु अंगद दे होए किसे नू गुरु अमरदास जी दे होए। एक बाबा बुढ़ा साहब जिन्हां नू 6 पातशाहियां दे दर्शन होए एक बाबा श्री चंदी महाराज श्री गुरु नानक देव जी दे सपुत्र जिन्हां नू 6 पातशाहियां मिलन गईयां ए दोवे ने बाकी तां किसे नू एक गुरु दे किसे नू 2 गुरु दे। ओ किड्डे भागां वाले हो तुसी तुहानू दसां दे कट्ठे ही हो रहे ने। अज के आखो सर ऐडी भागां वाली संगत ऐडी कृपा गुरु दी दर्शन परसीए गुरु के तुहानू दसे गुरुआं दी जागत जोत। सब सिखन को हुक्म है परगट गुरां की गुरु माने हो ग्रंथ किन्ने कर्मां वाले आपां के दसे गुरु सानू साक्षात नित दर्शन दे रहे ने। सो कहो टल गुर सेवी है एह निस सहज सुभाए दर्शन परसी है गुरु के जन्म मरण दुख जाए। अज दी जो रेडियो दी सेवा है पाई ए स्वर्गवासी सरदार सुरिंदरजीत सिंह जी सलो ते समूह परिवार वालों रेडियो तो जेड़ा अज दा प्रोग्राम उन्होंने संगतां नूं सुनाए ए उन्होंने सेवा कीती है। डिटेल दे विच साडे गुरमुख प्यारे सैकटरी साहब तुहानू दस देणगे। अगे भी जेड़ी 15 दिन सेवा होई सी ए थोड़ा परपकार नहीं है जो दूर दराडे बैठियां नूं गुरु दी बाणी सुना देनी। अगे भी संगतां ने रल मिल के सेवा कीती सी हुण भी भाई तुसीं रल मिल के सेवा करनी है ए अज गुरु दी कृपा होई है तुहाडी संगत दी कृपा होई है श्री गुरु अंगद देव जी दे सवैये अज संपूर्ण हो गए ने। सो कल नूं धन धन गुरु अमरदास ने माणिया के माण ने ताणिया के ताण ने रुटिया की ओट ने आसरिया के आसरे श्री गुरु अमरदास महाराज जी की महिमा कैसी महिमा है। पल्ले अमर ग्लास गुण तेरे तेरी उपमा दोए बन आवे ओ सवैये कल नू आरंभ होणगे। मैं संगता तो खिमा दा जाचक हां कि अमृत वेले दे दीवान विच दास हाजरी नहीं भर सकिया। गुरु कृपा करनगे कल तो अमृत वेले दी कथा जो सत्ते बलवंड दी वार रामकली दी चल रही है वो भी आपां इस हफ्ते विच गुरु दी कृपा नाल संपूर्ण करन दी कोशिश करनी है। वध चढ़ के समय सिर आउण दी कृपालता करिया करो। बहुत धन्नवाद संगतां दा, भाई अमरीक सिंह उन्हां दा, ते सब तो वध धन्नवाद श्री गुरु ग्रंथ साहिब जी दा। दास वल्लों बोलदे आं बहुत भुल्लां हो जांदियां ने, सतगुर ते संगत सदा ही बख्शनहार है। अगों लई शुद्ध सेवा करन दा बल बख्शना। बाणी अगाध बोध है, बाणी सरबग है ते आपा अलपग है। ए भाई अगम है आपा गमता विच है, संगत बख्शनहार है। बहुत माया संगतां वल्लों सत्कार होया बाणी दा। तुहानू महाराज चढ़दी कला नाम दी दात गुरसिखी दा जीवन बख्शन। आओ सकत्तर साहब तो एक दो बचन सरवण कर लो, उस तो बाद भाई साहब जी आनंद साहब दा पाठ सरवण कराउणगे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की

नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमास्तास्त देवाय नमास्तंग अपेवाय नमास्तंग जनमे नमास्तंग सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो सकाल काले नमास्तास्त दयाले नमास्तंग वरणे नमास्तंग मरणे नमास्तंग जरारंग नमास्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो अस्त बंदे नमास्तंग नरसाके नमास्तंग नरबाके नमास्तंग रहीमे नमास्तंग करीमे नमास्तंग अनंते नमास्तंग महंते नमास्तास्त रागे नमास्तंग सुहागे नमो सर्वसुखंग नमो सर्वभोगंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो योग योगे